0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद
2: पुणेरी आवाज 107.8 FM वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडिओ स्टेशन खुश रहो खुशियां बांटो।

0: अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने।
1: नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे कला, म्हणजेच इंग्रजी भाषेत ज्याला आर्ट असे आपण म्हणतो। आपण आपल्या मागच्या काही भागांमध्ये रांगोळी कला, शिल्पकला आणि माती कला म्हणजेच कुंभार कामाबद्दल जास्तीत जास्त माहिती घेतलेली आहे। पण मग मंडळी, कला म्हणजे नेमके आहे तरी काय आणि त्यांचे प्रकार तरी किती आहेत? ह्या प्रश्नांचा धांडोळा आपण आजच्या ह्या आपल्या सदरात रंग नवेच्या नव्या भागात घेणार आहोत। मित्रांनो, कला ही विविध गोष्टींतून आपणास दिसून येत असते। ही कला जोपासण्याचे व तिचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे काम सर्व मानवजातीस करावे लागते। कला हा शब्द कल या धातूपासून तयार झाला आहे। मानवी कलेचे अनेक उपयोग देखील आहेत, त्यामुळेच मानवी संस्कृती अबाधित राहिलेली आहे। एखाद्या कलाकारास त्याचे विचार जगासमोर आणावयाचे असतील तर ते कलेच्या विविध माध्यमातून आणता येतात। कला म्हणजे असा आविष्कार आहे ज्याचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवता येतो। एखादी कला अवगत असल्यास त्या कलाकारास लोकप्रियता देखील मिळते आणि म्हणूनच प्रत्येकाने आपल्यात असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेऊन तो जोपासला पाहिजे। कारण मंडळी, विधात्याने प्रत्येक मनुष्याला काही ना काही गुण दिलेलेच आहेत। या गुणांचा शोध लागला की मग मनुष्याचा कलाकार बनण्यास प्रवास सुरू होतो आणि मग हीच कला मानवी जीवनाला सत्यम शिवम सुंदरम बनवते। कलेच्या अनेक व्याख्या आहेत बरं का? तर मंडळी, आता आपण कलेचा व्यापक अर्थ किंवा कलेच्या ज्या काही व्याख्या आहेत त्या आपण आता बघूया। समाज मनात कला म्हणजे मनोरंजन, कला म्हणजे सौंदर्य, कला म्हणजे आत्मिक शांती, कला म्हणजे प्रवाह, कला म्हणजे उत्साह उल्हास, कला म्हणजे चमत्कार, कला म्हणजे ईश्वरीय शक्तीचंच साकार रूप जणू, कला म्हणजे मनःपटलावरील सुंदरसे रेखाटन, कला म्हणजे शारीरिक आणि मानसिक कौशल्य, कला म्हणजे रचना, कला ही कौशल्यपूर्ण मानवी कार्य म्हणजेच कला होय, अशी कलेची संज्ञा किंवा व्याख्या आहे। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही, कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही। नमस्कार मित्रांनो, मी आहे मंगेश।
1: नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे कला म्हणजेच आर्ट। विश्रांतीपूर्वी आपण जाणून घेतलंय की कला म्हणजे नेमके काय। कला म्हणजे ऊर्जा, कला म्हणजे अंतःचेतना, कला म्हणजे विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी, हे आपल्याला कळलेलेच आहे। तर मित्रांनो, ही कला त्या कलाकाराला आत्मानंद तर देतेच, पण त्याच्या चरितार्थाचे आणि अर्थार्जनाचे साधनही बनते। कला मग ती कोणती का असेना, कला ही एक असे कौशल्य आहे जे त्या कलाकाराची ओळख बनून राहते। पण रसिक हो, तुम्हाला माहीत आहे का की नेमक्या किती आणि कोणत्या प्रकारच्या कला आहेत हो? यात मुख्य कला कोणत्या आणि त्याचे उपप्रकार कोणते? सर्वसाधारणपणे आपण एवढंच जाणतो की चित्रकला, शिल्पकला, रांगोळी कला, अभिनय कला, नाट्यकला, परंतु ह्या कलांव्यतिरिक्तही अनेक कला आहेत ज्या आपल्याला माहीत नाही आहेत। त्याच्याबद्दल आज आपण थोडीशी माहिती घेऊया। तर लक्षपूर्वक ऐका हा, सुरू करूया आपण। तर कलेचे विभाग आहेत ते मुख्य विभाग आहेत 10 आणि त्याचेही उपविभाग आहेत। तर आधी आपण मुख्य विभाग कोणते हे बघूया। कलेचे विभाग: दृश्यकला, प्रायोगिक कला, हस्तकला, लोककला, लेखन कला, व्यवसाय कला, आंगिक कला, बौद्धिक कला, संरक्षण कला आणि युद्ध कला, असे कलेचे 10 विभाग आहेत। आता आपण कलेचे जे उपविभाग आहेत त्याच्याबद्दल माहिती घेऊया। पहिले आपण बघितलेलेच आहे दृश्यकला, जी दिसणारी कला आहे। त्यात आहे चित्रकला, रांगोळी, मेहंदी, कोंदण, व्यंगचित्र, कोलाज, शिल्पकला, भरतकाम, वस्त्रबाहुली, कत्रण कला। आता आपण दुसरे बघूया प्रयोग कला। यात अभिनय, सूत्रसंचालन, वक्तृत्व, कथाकथन, मुलाखत, गीतगायन आणि नृत्य, असे त्याचे उपप्रकार येतात। आता आपण बघूया नृत्याचेही काय काय प्रकार आहेत ते। भारतात कुचीपुडी, बिहू, कथक, मोहिनीअट्टम, कथकली, भरतनाट्यम, भांगडा, मणिपुरी, गरबा, घुमर, यक्षगान, गढवाली, जाऊ, तांडव, लावणी आणि हिपहॉप हे प्रकार आहेत। आता आपण तिसऱ्या विभागाकडे वळूया। त्याचं नाव आहे हस्तकला। हस्तकला म्हणजे हातानी करण्यात येणारी कला। यात सुतार, कुंभार, सोनार, विणकाम, केशभूषा, वेशभूषा, चांभार, रंगभूषा आणि मेण कलाकृती इत्यादी येतात। पुढचे आहे ते लोककला। तमाशा, गोंधळ, कीर्तन, भजन, दशावतार, जादूगार, कठपुतली, लेझिम आणि वासुदेव इत्यादी येतात यात। पुढचे आहे लेखन कला। यात भारुड, पोवाडा, कव्वाली, कथा, दैनंदिनी, बखर, गझल, प्रवासवर्णन, गवळण, दीर्घकाव्य, शब्दसंपदा, व्याकरण, निबंध, समीक्षा, बातमी, पत्र, काव्य, शायरी आणि विडंबन, असे प्रकार येतात। आता आपण बघूया व्यवसाय कला। कोणते कोणते व्यवसाय करता येतात? आहार विज्ञान, गृहविज्ञान, डेअरी तंत्रज्ञान, कृषी विज्ञान, बांधणी, या बांधणी म्हणजेच पॅकेजिंग, यात जहाज आणि विमान बांधणी येते, पशुसंवर्धन, पक्षीपालन, शेती, खत निर्मिती, गुंफण कला, पोलीस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, व्यापार इत्यादी यात व्यवसाय कलेमध्ये येतात। तर मंडळी, कशी वाटतीये तुम्हाला माहिती? आवडतीये ना? आता ह्याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार। चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो। चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो। ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते। मी

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। विश्रांतीपूर्वी आपण बघितलेलेच आहे की कोणते कोणते कलेचे विभाग आहेत आणि त्याचे उपविभाग कोणते हे आपण आता बघत आहोत। तर पुढचं आहे आंगिक कला। ह्यालाच आपण एखाद्या विषयात एखाद्या व्यक्तीने तज्ज्ञ असणे त्याला आंगिक कला असे म्हटले जाते। तर यात आहे पहिले वासतज्ञ, श्वासतज्ञ, श्रवणतज्ञ, स्पर्शतज्ञ, चवतज्ञ, ओठभाषा अर्थात लिप रीडिंग

0: बोली, अंताक्षरी, कोडे, षडयंत्र, न पाहता दिशा ठरवणे, फनी गेम्स, सेन्सर, हॅकर, ठग, चोर, कुलूप उघडणे, फॉरेन्सिक तज्ज्ञ, गुन्हेगारी तज्ज्ञ, गुप्तहेर, मर्मतर्क, मंत्र, मोहन, झुंज लावणे, संमोहनशास्त्र, वाचनार्थ, द्यूत, बुद्धिबळ, ताश आणि कॅरम। पुढची मुख्य कला आहे संरक्षण कला। यात कुस्ती, मुष्टियुद्ध, कलरी, कराटे, तायक्वांडो, जुजुत्सू, एकिडो, निंजुत्सू, विंग चून, कुंग फू, मुख्य थाई, कराव मागे इत्यादी येतात। आता युद्धकला बघूया आपण। युद्धकलेमध्ये तीरंदाजी, नेमबाजी, तलवारबाजी, लाठीमार, अश्वारोहण, बेचकी, गोफण, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, हातोडा फेक इत्यादी येतात। तर मंडळी, ही झाली आपली मुख्य 10 कलांचे उपविभाग आपण विस्ताराने बघितलेले आहेत। आता आपण पुढच्या माहितीकडे वळूया, ते आहे इतर पण आका अजून ह्याच्या व्यतिरिक्त कला आहेत त्या इतर कलांमध्ये येतात। याचा आहे, पहिले आहे कायाकल्प, वादविवाद, पंचांग, वादन, वादनात येतं ताशा, सूरपेटी, हार्मोनियम, बिगुल, गिटार, मृदंग, तबला, सारंगी, तुतारी, वीणा, तंबोरा, सतार, वायोलिन, सनई, डमरू, झांज, डफ, मंजिरी, ड्रम, संबळ, पुंगी, जलतरंग, चौघडा, बासरी, बीन, एकतारी, संवादिनी, घटम, चिंकारा, सरगम, वनस्पती वाद्य, तरवाड, करंज। दुसरे आहे बहुभाषिक। बहुभाषिकांमध्ये भारतातील अनेक भाषांचा समावेश होतो, तसेच फॉरेनमधल्या लँग्वेजचा पण समावेश होतो। भारतातील भाषा आहेत मराठी, हिंदी, गुजराती, संस्कृत, कन्नड, उर्दू, तमिळ, तेलुगू, पाली, मल्याळम, पंजाबी, भोजपुरी, मणिपुरी, आसामी, ओरिसा, कश्मीरी, नेपाळी, नागा, सिंधी, छत्तीसगढी, अपभ्रंश प्राकृत, मैथिली, मागधी, ब्राह्मी, ब्रज, शौर्यसेनी। आता आपण फॉरेनच्या भाषा बघूया। यात आहे फारसी, जर्मन, फ्रेंच, रोमन, ग्रीक, लॅटिन, स्पॅनिश, चिनी, व्हिएतनामी, इटालियन, हिब्रू, तिबेटन, अरेबिक, रशियन, अमेरिकन, डॅनिश, आयरिश, कोरियन, थाई, तुर्कीश, सर्बियन, स्वीडिश, मलाला, हंगेरियन, डच, रोमानियन आणि जपानी। तसेच जॉर्जियन, मंगोल, फ्लेमिश, फिनिश, फ्रिजियन, बलुची, बल्गेरियन, सिरियाक, पैशाची, पोलिश, लॅटविनियन इत्यादी भाषांचा समावेश होतो। पुढचे आहे यंत्रनिर्मिती, पाककला, बाग तयार करणे, नियंत्रण, धातुकला, द्रव्य निर्मिती, स्थापत्य, औषध निर्मिती आणि बहुरूपी। मित्रांनो, ही होती कलेबद्दल विस्तृत माहिती। कशी वाटली जरूर कळवा। तर आता आपली ही माहिती याबरोबरच पूर्ण होत आहे। या भागात एवढेच। पुन्हा भेटू रंगनवेच्या नव्या भागात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्कार, मैं हूं आपका दोस्त राम प्रकाश वर्मा, लेकर आ रहा हूं कार्यक्रम कहानी जो सवारी जिंदगानी।

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी ये ना, ये ना.
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: अपने आप को आज देखते हैं, हर रोज कुछ बातों को हमने एक ही तरह से रिएक्ट किया और करते करते वो मेरी आदत बन चुकी है। आज एक नया तरीका, अ न्यू वे ऑफ रिस्पोंडिंग, एक ऐसा रिस्पॉन्स जो मुझे खुशी, सेहत और सुंदर रिश्ते देगा, एक ऐसा रिस्पॉन्स जो मेरे लिए कंफर्टेबल एंड रॉयल होगा। आज अपनी किसी एक आदत, अपने किसी एक रिएक्शन को चूज करते हैं एंड देखें अपने आप को कि आज उसी परिस्थिति में अपने आप को एक नए तरह से रिस्पॉन्ड करते हुए देखें। धीरे धीरे अ न्यू वे ऑफ थिंकिंग, एक नया पैटर्न क्रिएट होना शुरू हो रहा है। This is the powerful being.
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुश रहो।
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुनेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। श्रोते हो, आपण दर रविवारी दुपारी 2 वाजता भेटत असतो नवनवीन साहित्यिक मान्यवरांच्या सुंदर सुंदर रचना घेऊन, वेगवेगळ्या विषयांवरच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा या रचना असतात। आणि आपण आपल्या आजच्या शोमध्ये जो शब्द दिलेला होता तो होता हा धुंद गारवा। आपल्याला माहीत आहे की थंडीचे दिवस आहेत आणि खूप थंडी पडत आहे, त्यामुळे सर्वात आधी सर्वांना विनंती आहे की आपण या थंडीमध्ये स्वतःची काळजी घ्या, उबदार कपडे घाला, विशेषतः वयस्कर लोक आणि लहान मुलं जे आहेत त्यांना जास्त सांभाळा, आणि त्यासोबतच जे आपल्या सोबत प्राणी असतील, पशुपक्षी असतील, तर त्यांचीही आपण थंडीच्या अनुषंगाने काळजी घ्या। आपण आपल्या आजच्या शोला सुरुवात करतोय, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा, काही तुमचे काही माझे, काही तुमचे काही माझे, गुंफुण शब्द मोती सजवूया हा खेळ शब्दांचा, काही तुमचे काही माझे, गुंफुण शब्द मोती सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर जे नवीन मान्यवर शोमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्यासाठी, की आपण अनेक वर्षापासून हा शो करीत आहोत, प्रत्येक वेळी नवनवीन मान्यवर जे आहेत ते या शोमध्ये सहभागी होत असतात, त्यांच्या सुंदर सुंदर ज्या रचना आहेत त्या सुंदर सुंदर रचना आपल्या शोसाठी पाठवत असतात आणि आपण त्या सुंदर रचनांचं सादरीकरण करत असतो। तर मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की प्रेम म्हणजे असतो ऋतू हिरवा, प्रेम म्हणजे असतो ऋतू हिरवा, प्रेम म्हणजे असतो गुलाबी गारवा, प्रेम म्हणजे असतो ऋतू हिरवा, प्रेम म्हणजे असतो गुलाबी गारवा, प्रेम असते सतारीवरील सुरेल ताण, प्रेम असते सतारीवरील सुरेल ताण, प्रेम म्हणजे नात्यातला हळवा मारवा, प्रेम म्हणजे नात्यातला हळवा मारवा। तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो, आणि मी माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलंय की तू बरसून गेलीस बेधुंद, आजचा गारवा खास झाला, तू बरसून गेलीस बेधुंद, आजचा गारवा खास झाला, चिंब चिंब कोसळताना सरी श्वासात श्वास गुंफल्याचा भास झाला, चिंब चिंब कोसळताना सरी श्वासात श्वास गुंफल्याचा भास झाला। तर ही माझी दुसरी एक चारोळी होती श्रोते हो, आणि मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की तू खळखळते नितळ पाणी, मी दुःखांची दशा केविलवाणी, तू खळखळते नितळ पाणी, मी दुःखांची दशा केविलवाणी, तू आरोहातली सुंदर गाणी, तू आरोहातली सुंदर गाणी, मी अवरोह तया पुसते कोणी, तू अरोहातली सुंदर गाणी मी अवरोह तया पुस्ते कोणी तू असे अर्थ भावनांचा मी एक कोणाडा मनाचा तू असे अर्थ भावनांचा मी एक कोणाडा मनाचा तू शीतल गारवा वाऱ्याचा तू शीतल गारवा वाऱ्याचा मी गोंगाट फक्त वादळाचा तू लावण्य खणी आरस पाणी नितळ तू लावण्य खणी आरस पाणी नितळ मी तुला वाहिलेले एक कमळ तू लावण्य खणी आरस पाणी नितळ मी तुला वाहिलेले एक कमळ तू पर्णाची मोहक सळसळ तू पर्णाची मोहक सळसळ मी वाळकी दुर्लक्षित पानगळ मी वाळकी दुर्लक्षित पानगळ तर गारवा आणि त्या थंडीच्या अनुषंगानं त्या मंदधुंद गारव्याच्या अनुषंगानं आपण आजच्या शोमध्ये बोलणार आहोत. खूप साऱ्या सुंदर आणि अप्रतिम अशा रचना ज्या आहेत त्या आपल्या आजच्या शोसाठी आलेल्या आहेत. आजच्या शोची सुरुवात करतोय पहिल्या रचनेने जी आपल्याला पाठवलेली आहे चारोळी बाबू घाडीगावकर सरांनी जालगाव दापोली येथून. बाबू घाडीगावकर सर जालगाव दापोली येथून लिहित आहेत की धुंद गारव्याने मंदधुंद जाहले रोमांच उभे असे आज झाले. वा धुंद गारव्याने मनधुंद झाले रोमांच उभे असे आज झाले रंग गुलाबी जणू गारव्याला रंग गुलाबी जणू गारव्याला अंग माझे असे मोहरून गेले अंग माझे असे मोहरून गेले अंग माझे असे मोहरून गेले. वा तर धुंद गारवा ज्यामुळे धुंद झालेलं मन आणि त्या गारव्यामुळे मोहरून गेलेलं अंग सरांनी अप्रतिमरित्या आपल्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ मानसी पाटील मॅडम यांनी सायन चुनाभट्टी मुंबई येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की चादर पसरली धुक्याची हरकून गेली पहाट चादर पसरली धुक्याची हरकून गेली पहाट पाहण्या सोहळा धुक्याचा सवे पक्ष्यांचा किलबिलाट. वा चादर पसरली धुक्याची हरकून गेली पहाट पाहण्या सोहळा धुक्याचा सवे पक्ष्यांचा किलबिलाट किलबिल पक्ष्यांची वाटे जणू गाती सुरेल जोगवा किलबिल पक्ष्यांची वाटे जणू गाती सुरेल जोगवा बेधुंद करी मनाला शिरसर पहाटेचा गारवा बेधुंद करी मनाला शिरसर पहाटेचा गारवा पहाटेचा गारवा. सौ मानसी पाटील मॅडम यांची सायन चुनाभट्टी मुंबई येथून पाठवलेली ही पहाटेच्या गारव्याचं अप्रतिम वंदन वर्णन करणारी ही रचना होती श्रोते हो की धुक्याचा सोहळा पाहण्यासाठी पक्ष्यांचा किलबिलाट होतोय. अतिशय अप्रतिम सुंदर पहाट मॅडमनी त्यांच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहित आहेत दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून. सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम यांनी दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून लिहिलंय हा धुंद गारवा मनास भुरळ घाला श्वासात दरवळतो स्वप्नांचा हा मळा हा धुंद गारवा मनास भुरळ घाला श्वासात दरवळतो स्वप्नांचा हा मळा पहाटेच्या वाऱ्यात हळू गावे गीत पहाटेच्या वाऱ्यात हळू गावे गीत हृदयाच्या कोपऱ्यात उमटलेले जणू प्रीत हृदयाच्या कोपऱ्यात उमटलेले जणू प्रीत उमटलेले जणू प्रीत तर धुंद गारवा जो मनाला भुरळ घालणारा असतो जो श्वासात तरवळतो जो स्वप्नांचा मळा असतो त्याला मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये दोन चारोळ्यांमध्ये आरती मेत्रे मॅडम लिहित आहेत कर्कम येथून. आरती मेत्रे मॅडम यांनी कर्कम येथून लिहिलंय धुंद मंद गारवा मज वाटे हवा हवा धुंद मंद गारवा मज वाटे हवा हवा तू जवळ असताना सख्या साजना गाये गीत गायन मारवा तू जवळ असताना सख्या साजना गाये गीत गायन मारवा गाये गीत गायन मारवा तर धुंद मंद गारवा जो प्रत्येकाला हवा हवासा वाटतो त्याबद्दलचे अप्रतिम असे शब्दांकन या चारोळीमध्ये होते. दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की धुंद गारव्यातील मजा वेगळीच सुख समाधान प्रीतीच्या पुलावर धुंद गारव्यातील मजा वेगळीच सुख समाधान प्रीतीच्या फुलावर काय गोडवे नसल्यावर जीव जडला फक्त तुझ्यावर, काय गोडवे नसल्यावर जीव जडला फक्त तुझ्यावर, जीव जडला फक्त तुझ्यावर। तर धुंद गारव्यामधली मजा वेगळी असते, सुख समाधान हे प्रीतीच्या फुलावर डोलत असतं, अप्रतिम सुंदर भाव यासुद्धा चारोळीमध्ये होते। पुढच्या एका रचनेमध्ये भावना पंधरे मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून। भावना पंधरे मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय, हा धुंद गारवा ओलसर श्वासात जणू गुंततो, हा धुंद गारवा ओलसर श्वासात जणू गुंततो, धुक्याच्या पडद्या आड मग भाव हृदयाचे सांगतो। क्या बात है, हा धुंद गारवा ओलसर श्वासात जणू गुंततो, धुक्यांच्या पदरा आड मग भाव हृदयाचे सांगतो। शांत थंड रात्री आठवणींचा पक्षी उडतो, शांत थंड रात्री आठवणींचा पक्षी उडतो, जुन्या नव्या वाटांवर वाऱ्या परी बिलकतो, जुन्या नव्या वाटांवर वाऱ्या परी बिलकतो, वाऱ्या परी बिलकतो। क्या बात है, तर श्वासात गुंतणारा ओलसर धुंद गारवा आणि धुक्याच्या पत्रा आड लपून हृदयातले भाव सांगणारा हा धुंद गारवा मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता। पुढच्या एका रचनेमध्ये मायेची ऊब या शीर्षकाखाली विद्या कुंभार मॅडम लिहित आहेत अनामिका या नावाने ठाणे येथून। विद्या कुंभार मॅडम यांनी अनामिका या नावाने ठाणे येथून लिहिले, हा धुंद असा गारवा करतो स्पर्शतनाला, गुलाबी थंडीचा गोडवा देतो आनंद मनाला, हा धुंद असा गारवा करतो स्पर्श तनाला, गुलाबी थंडीचा गोडवा देतो आनंद मनाला, मायेची ऊब शोधण्या अधीर होती नाती, मायेची ऊब शोधण्या अधीर होती नाती, आठवते दूर राहूनही गावाकडची तांबडी माती, आठवते दूर राहूनही गावाकडची तांबडी माती, गावाकडची तांबडी माती। वाह, तर मायेची ऊब म्हणजेच जणू गारव्यासारखे असते गारवा जो धुंद असतो, गारवा जेव्हा तनाला स्पर्श करतो तेव्हा त्याचा गोडवा हा मनाला आनंद देतो, असं शब्दांकन करून मॅडमनी पुढे मायेची ऊब शोधण्यासाठी अधीर झालेल्या नात्यांना शब्दबद्ध केलेलं। कामधंद्याच्या निमित्तानं शहरामध्ये लोक केलेले असतात, त्या ठिकाणी कामधंदा करतात, नोकरी व्यवसाय करतात, परंतु प्रत्येकाला आपलं गाव हे प्रिय असतं। जेव्हा आपण आपल्या गावाकडे येतो तेव्हा तिथं आपला मित्रपरिवार असतो, आपले नातलग असतात, आणि त्या ठिकाणी दूर राहूनसुद्धा गावाकडची तांबडी माती जी आहे ती आठवते, ती मायेची ऊब आठवते, चहा घेणार का म्हणून विचारणारे आपले लोक आठवतात। खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या अप्रतिम अशा रचनेमध्ये मॅडमनी केलेलं होतं श्रोते हो। आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका रचनेकडे वळूया। जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम यांनी जेन सृजन या नावाने गोवा इथून लिहिले। जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम जेन सृजन या नावाने गोवा इथून लिहित आहेत की डिसेंबर महिन्यात सुटला धुंद गारवा मनाला मोहवतो सुखद हा मारवा, डिसेंबर महिन्यात सुटला धुंद गारवा मनाला मोहवतो सुखद हा मारवा, हा महिना जातो खूप उत्साहात, हा महिना जातो खूप उत्साहात, कारण नाताळ सण येतोय घराघरात, कारण नाताळ सण येतोय घराघरात। तर डिसेंबर महिन्यातला धुंद गारवा आणि जो मनाला मोहवत असतो, आणि याच महिन्यामध्ये उत्साहात येणारा नाताळचा सणसुद्धा असतो, त्या अनुषंगानं मॅडमचे हे अप्रतिम आणि सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या एका कवितेमध्ये एकनाथ डांगे पाटील सरांनी श्रीरामपूर येथून लिहिलंय। एकनाथ डांगे पाटील सर लिहित आहेत श्रीरामपूर येथून। सरांनी लिहिलंय की हा धुंद गारवा शहारते अंग अंग सप्तसूर धुन त्यात सप्त प्रीत रंग। वा, हा धुंद गारवा शहारते अंग अंग सप्तसूर धुन त्यात सप्त प्रीत रंग, धुंद हा गारवा मोहरून जाई मन सहवास मधुर गोड धुंद फुंद क्षण क्षण, धुंद हा गारवा मोहरून जाई मन सहवास मधुर गोड धुंद फुंद क्षण क्षण, धुंद हा गारवा उत्साह देई नवा, धुंद हा गारवा उत्साह देई नवा, सुखाचा मेळावा बहरल्या जीवा, सुखाचा मिळावा बहरल्या जीवा, धुंद हा गारवा सुगंधित स्नेहबंध, धुंद हा गारवा सुगंधित स्नेहबंध, सृजतसे दयापासून सलोख्याचे छंद, सृजतसे दयातून सलोख्याचे छंद, सलोख्याचे छंद, असा हा धुंद गारवा ज्याने अंगांग शहारते, ज्यातून प्रीतरंग जे आहे ती उमलते, मन मोहरत आणि सहवास हा मधुर आणि गोड असतो, खूप अप्रतिम सुंदर असं या गारव्याचं वर्णन सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होतं श्रोते हो। आणि या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेसोबतच आपण आणखी सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहोत आपल्या आजच्या या शोमध्ये। हा खेळ शब्दांचा, हा तुमच्या आवडीचा शो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही आरचे कैलास सोबत आहात। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: जिंदगी बहुत हसीन है, कभी हंसाती है तो कभी रुलाती है, लेकिन जो जिंदगी की भीड़ में खुश रहता है, जिंदगी उसी के आगे सिर झुकाती है। नमस्कार, मैं हूँ अमोल। आप सभी रेडियो पुनेरी आवाज सुनने वालों को मेरी ओर से बहुत बहुत शुभकामनाएं। आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो, मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिले की कधी तू धुंद गारवा, कधी तू सुरातला मारवा, कधी तू धुंद गारवा, कधी तू सुरातला मारवा, कधी तू कोसळती जलधारा, कधी तू उन्हाळ बेधुंद वारा, कधी तू कोसळती जलधारा, कधी तू उन्हाळ बेधुंद वारा, कधी होतेस सावली सांजवेळ, कधी होतेस सावळी सांजवेळ, कधी खेळतेस लपंडाव खेळ, कधी होतेस सावळी सांजवेळ, कधी खेळतेस लपंडाव खेळ, कधी शब्दा आड लपून राहतेस, कधी ओळीत येऊन दंगा करतेस, कधी शब्दा आड लपून राहतेस, कधी ओळीत येऊन दंगा करतेस, बदलतो ऋतू कूस क्षणाक्षणाला, बदलतो कूस, बदलतो ऋतू कूस क्षणाक्षणाला, घालते तू मोहिनी माझ्या मनाला, घालते तू मोहिनी माझ्या मनाला, हृदयात जपले अंतरातून ग वरले, हृदयात जपले अंतरातून ग वरले, पाहता तुला तनमन माझे ग शहारले, पाहता तुला तनमन माझे ग शहारले, होशील का तू राणी कायम माझी, होशील का ग तू राणी कायम माझी, ओढ कधीची लागली मला तुझी, ओढ कधीची लागली मला तुझी, कधी तू धुंद गारवा, कधी तू सुरातला मारवा, कधी तू धुंद गारवा, कधी तू सुरातला मारवा, कधी तू कोसळती जलधारा, कधी तू उन्हाळ बेधुंद वारा। तर ही माझी एक कविता होती श्रोते हो, आणि मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की तुझ्या माझ्या मिलनाचा अजून आठवणीत गारवा, तुझ्या माझ्या मिलनाचा अजून आठवणीत गारवा, मनात दरवळत आहे सुगंधी ऋतू हिरवा, मनात दरवळत आहे सुगंधी ऋतू हिरवा, सुगंधी ऋतू हिरवा। आणि मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की बहरत जाणारी सांजवेळ मनात आठवणींची गर्दी, बहरत जाणारी सांजवेळ मनात आठवणींची गर्दी, थंड सुटलेला गारवा नी तू येणार असल्याची वर्दी, बहरत जाणारी सांजवेळ मनात आठवणींची गर्दी, थंड सुटलेला गारवा नी तू येणार असल्याची वर्दी, मी तू येणार असल्याची वर्दी। तर या माझ्या काही चारोळ्या आणि कविता होत्या श्रोते हो। आणि श्रोते हो, आपण आजच्या शोमधल्या आपल्या पुढच्या रचनांकडे वळूया। पुढची रचना आपल्याला पाठवलेली आहे वैशाली सागर पोवार मॅडम यांनी कोल्हापूर येथून। वैशाली सागर पोवार मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून। दोन चारोळ्या मॅडमनी पाठवलेल्या आहेत। मॅडम लिहित आहेत की हा धुंद गारवा मनात भरतो, न बोलताही बरेच काही उलगडतो। वा, हा धुंद गारवा मनात भरतो, न बोलताही बरेच काही उलगडतो, क्षणाक्षणात आठवांचा स्पर्श, क्षणाक्षणात आठवांचा स्पर्श, शांततेलाही गहिरा स्पर्श, शांततेलाही गहिरा स्पर्श। तर धुंद गारवा जो मनात भरतो आणि जो न बोलता बरेच काही उलगडतो, असा हा गारवा। आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडमने लिहिलंय की हा धुंद गारवा धुक्यांचा खेळ, सूर्यकिरणांची लपाछपी आणि पाखरांची गाडी, हा धुंद गारवा धुक्यांचा खेळ, सूर्यकिरणांची लपाछपी आणि पाखरांची गाणी, नव्या दिवसाला नवा अर्थ, नव्या दिवसाला नवा अर्थ। तर रम्य आणि सुंदर सकाळचं अप्रतिम असं वर्णन मॅडमनी त्यांच्या या दोन्ही चारोळ्यामध्ये केलेलं होतं श्रोते हो। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून। सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून लिहिलंय, दिवाळी झाली की सुरू होतो गारवा, छेडितो मनातून मग प्रीतीचा राग मारवा, दिवाळी झाली की सुरू होतो गारवा, छेडितो मनातून मग प्रीतीचा राग मारवा, हा धुंद गारवा वाटतो हवा हवा, हा धुंद गारवा वाटतो हवा हवा अदृश्य रूपात नित्य गंध मिळतो नवा अदृश्य रूपात नित्य गंध मिळतो नवा। वाह तर प्रीतीचा राग छेडणारा हा गारवा आणि जो हवा हवासा वाटतो आणि अदृश्य असून सुद्धा नित्य नवा गंध मिळतो अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते आणि पुढच्या एका कवितेमध्ये रोहिणी अग्निहोत्री मॅडम लिहित आहेत पुणे येथून स्वप्नील काळ्या या नावाने। रोहिणी अग्निहोत्री मॅडम यांनी स्वप्नील काळ्या या नावाने पुणे येथून लिहिलंय। थंडी ही गुलाबी आणि हा धुंद गारवा धुंद तू धुंद मी धुंद ही गुलाबी हवा। वा थंडी ही गुलाबी आणि हा धुंद गारवा धुंद तू धुंद मी आणि धुंद ही गुलाबी हवा हवा हवासा वाटे शहरणारा हा गारवा हवा हवासा वाटे शहरणारा हा गारवा सखे तुझ्या साथीत भासे आज गोडवा सखे तुझ्या साथीत भासे आज गोडवा धुक्याची चादर आणि उन्हाचे कवडसे क्या बात आहे धुक्याची चादर आणि उन्हाचे कवडसे दवबिंदूंचे फुलांवरी चमचमणे सुंदरसे। वाह धुक्याची चादर आणि उन्हाचे कवडसे दवबिंदूंचे फुलांवरी चमचमणे सुंदरसे वाऱ्याची झुळूक येई अंगावरी शहारा वाऱ्याची झुळूक येई अंगावरी शहारा चारी दिसेला दिसे मनमोहक नजारा चारी दिसेला दिसे मनमोहक नजारा मनमोहक नजारा मनमोहक नजारा। वाह वाह तर धुक्याची चादर आणि उन्हाचे कवडसे दवबिंदूंचे फुलांवरी चमचमणे सुंदरसे अप्रतिम सुंदर असा हा धुंद गारवा मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता। श्रोते हो पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सचिन अरमरे सरांनी चिपळूण रत्नागिरी येथून लिहिलंय। सचिन अरमरे सर लिहित आहेत चिपळूण रत्नागिरी येथून। ह्या रम्य सांजवेळी पसरतोय हा धुंद गारवा ह्या रम्य सांजवेळी पसरतोय हा धुंद गारवा तुझ्या माझ्या प्रेमाचा बहरला अर्थ एक नवा क्या बात ह्या रम्य सांजवेळी पसरतोय हा धुंद गारवा तुझ्या माझ्या प्रेमाचा बहरला अर्थ एक नवा हा थंडगार वारा येई अंगावरी शहारा हा थंडगार वारा येई अंगावरी शहारा मज आवडतो बघ हा बेधुंद गुलाबी हिवाळा मज आवडतो बघ हा बेधुंद गुलाबी हिवाळा बेधुंद गुलाबी हिवाळा। तर या रम्य सांजवेळी जेव्हा हा धुंद गारवा पसरतोय तेव्हा तुझ्या माझ्या प्रेमाचा एक नवा अर्थसुद्धा त्यासोबत बहरतोय खूप अप्रतिम सुंदर असा गारवा सरांनी त्यांच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेला होता आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ मनीषा दिवाकर मॅडम लिहित आहेत पुणे येथून। सौ मनीषा दिवाकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की विधात्याने अलगद मूठ उघडली आणि चहूकडे थंडीची जणू लाट आली। वाह विधात्याने अलगद मूठ उघडली चहूकडे थंडीची जणू लाट आली प्रकृतीने सर्वदूर पसरला धुंद गारवा प्रकृतीने सर्वदूर पसरला धुंद गारवा उल्हासित होती मने सोबतीला अनेक विध खाद्य पदार्थांचा मेवा सृष्टीची ही अनोखी भेट जणू मना मनात संतृप्तीचा ठेवा आणि मोहरणाऱ्या मनात गारव्याचा गोडवा आणि मोहरणाऱ्या मनात गारव्याचा गोडवा विधात्याने अलगद मूठ उघडली आणि चहूकडे थंडीची जणू लाट आली क्या बात आहे। तर जेव्हा गारठा पडतो जेव्हा थंडी येते तेव्हा निसर्गामध्ये जे झालेले बदल आहेत त्याला मॅडमनी खूप अप्रतिम सुंदररित्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं त्यासोबतच मना मनामध्ये संतृप्तीचा ठेवा आणि मोहरणाऱ्या मनात असलेला गारव्याचा गोडवा सुद्धा सुंदररित्या शब्दबद्ध केलेला होता आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये वेदिका गोसावी मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून। वेदिका गोसावी मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय की असतील सुखाचे सोहळे अनेक या जन्मी पण सांग तुझ्या भेटीचे सुख आहे का कशात असतील सुखाचे सोहळे अनेक ह्या जन्मी, पण सांग तुझ्या भेटीचे सुख आहे का कशात। असतील सजलेली बावरलेली रातराणीची फुलं आणि धुंदाशी चांदणीशी रात्र। असतील सजलेली बावरलेली रातराणीची फुलं आणि धुंदाशी चांदणीशी रात्र। त्यात हा धुंद गारवा आपल्या त्या मिलनाची साक्ष देईल का? त्यात हा धुंद गारवा आपल्या त्या मिलनाची साक्ष देईल का? असतील सुखाचे सोहळे अनेक या जन्मी, पण सांग तुझ्या भेटीचे सुख आहे का कशात। पण सांग तुझ्या भेटीचे सुख आहे का कशात, आहे का कशात। क्या बात है, वाह। तर सुखाचे अनेक सोहळे या जन्मात येतील, परंतु जे सुख तुझ्या भेटीचं आहे ते कशातच नाही। रात्राणीची फुलं असतील, धुंद चांदणी रात्र असेल, धुंद गारवा असेल, जे त्या मिलनाची साक्ष पुन्हा देईल का? खूप अप्रतिम भावस्पर्शी भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो। आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीमध्ये सौ शिवानी श्री वकील मॅडम लिहित आहेत पुणे येथून। सौ शिवानी श्री वकील मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की धुक्यात हरवली हरवलेली पायवाट, धुक्यात हरवलेली पायवाट वृक्षांवर पक्ष्यांचा किलबिलाट करणारा थव। धुक्यात हरवलेली पायवाट वृक्षांवर पक्ष्यांचा किलबिलाट करणारा थवा, सोनसळी किरणात घेऊन आला, सोनसळी किरणात घेऊन आला दिवस नवा, हा धुंद गारवा। क्या बात आहे, धुक्यात हरवलेली पायवाट वृक्षांवर पक्ष्यांचा किलबिलाट करणारा थवा, सोनसळी किरणात घेऊन आला दिवस नवा, सोनसळी किरणात घेऊन आला दिवस नवा, हा धुंद गारवा। मॅडम पुढे असं लिहितायत, हा धुंद गारवा मौज वाटते जीवा, हा धुंद गारवा मौज वाटते जीवा, थंडगार ही हवा वाटतो चहा हवा हवा, थंडगार ही हवा वाटतो चहा हवा हवा, वाटतो चहा हवा हवा। तर खूप अप्रतिम सुंदर अशी पहाट मॅडमनी शब्दबद्ध केलेली आहे अगदी मोजक्या शब्दामध्ये। आणि त्यासोबतच हा गारवा धुंद आहे, तो जीवाला मौज करणारा वाटतो, परंतु या थंड गारव्यामध्ये चहाची सुद्धा आठवण मॅडमनी या रचनेमध्ये करून दिलेली आहे श्रोते हो। खूप अप्रतिम शब्दांकन होतं। आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये शोभा वेले मॅडम लिहित आहेत आर्यनगर नागपूर येथून। शोभा वेले मॅडम यांनी आर्यनगर नागपूर येथून लिहिलंय, हा धुंद असा गारवा अंग अंग शहारून येते, प्रिया माझ्या रोमरोमात तुझे स्वर मधुर साद देते। हा धुंद असा गारवा अंग अंग शहारून येते, प्रिया माझ्या रोमारोमात तुझे स्वर मधुर साद देते। असलास दूर जरी लांब हृदयात माझ्या कोरलेले, असलास दूर जरी लांब हृदयात माझ्या कोरलेले, फक्त नाव तुझेच आहे श्वासात माझ्या भरलेले। असलास दूर जरी लांब हृदयात माझ्या कोरलेले, फक्त नाव तुझेच आहे श्वासात माझ्या भरलेले, श्वासात माझ्या भरलेले, श्वासात माझ्या भरलेले। क्या बात आहे, तर हा धुंद गारवा ज्यानं शहारलेलं अंग आणि माझ्या रोमा रोमात तुझे स्वर मधुर साद देते असं शब्दांकन करून मॅडमनी विरहाचे भाव मांडताना असं म्हटलेलं आहे की तुझंच नाव हे माझ्या श्वासात भरलेलं आहे। खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो। पुढच्या एका कवितेमध्ये संध्या खालवाडेकर मॅडम लिहित आहेत पुणे येथून। संध्या खालवाडेकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय, हा धुंद गारवा रोमारोमात भरावा, हा धुंद गारवा रोमारोमात भरावा, तुझ्या मिठीत शिरताना देई मना विसावा। हा धुंद गारवा रोमारोमात भरावा, तुझ्या मिठीत शिरताना देई मना विसावा, हा धुंद गारवा पसरेल गंध नवा, हा धुंद गारवा पसरेल गंध नवा, मना मनात उमले तारुण्याची नवचेतना, मना मनात उमले तारुण्याची नवचेतना, तारुण्याची नवचेतना। वा, तर हा धुंद गारवा जो रोमारोमात भरावा आणि तुझ्या मिठीत शिरताना तो मनाला विसावा देणार आहे असं शब्दांकन करून मॅडमने लिहिलंय की हा धुंद गारवा नवा गंध पसरवेल। मना मनात तारुण्याची नवचेतना जी आहे ती जागवेल। खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो। आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये मेघा अरबुज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे येथून। मेघा अरबुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे येथून

तर हा धुंद गारवा जो मला छळतोय, अंगावर शहारा आणतोय आणि तुझ्या धुंद प्रेमाची आठवण करून देतोय, खूप अप्रतिम सुंदर असे भाव या सुद्धा रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही आरजे कैलास सोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारळ्यांच्या शो मध्ये. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: परिस्थिति शब्द में ही सारा मीनिंग है। पर स्थिति किसी और की स्थिति, वो परिस्थिति है, किसी और की स्थिति है, और ये स्वस्थिति है, ये मेरी स्थिति है। आज हम अनअवेयर, क्योंकि सब ने कहा, हमने भी मान लिया, सब ने कहा जैसी परिस्थिति वैसी स्वस्थिति, और परमात्मा ने आकर सिखाया वो परिस्थिति और ये स्वस्थिति किसकी चॉइस है। टोटली ये टोटली मेरी चॉइस है, और एक बार वो करना शुरू करेंगे तो धीरे धीरे अगली स्टेज आ जाती है कि जैसे स्वस्थिति वैसी परिस्थिति।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, आपण आजच्या शो मधल्या पुढच्या काही रचनांकडे वळण्यापूर्वी मी माझ्या एका चारोळी मध्ये लिहिलंय की सोबतीच्या असंख्य क्षणातला यावा असा एक क्षण पुन्हा भरून, सोबतीच्या असंख्य क्षणातला यावा असा एक क्षण पुन्हा भरून, त्या गुलाबी गारव्यातल्या आठवणीने मनवेडे, त्या गुलाबी गारव्यातल्या आठवणीने मनवेडे, जावे त्या प्रेमाने नव्याने शहरून, जावे त्या प्रेमाने नव्याने शहरून, नव्याने शहरून। ही माझी एक चारोळी होती, आणि माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की डिसेंबर उजाडला की लागते थंडीची चाहूल, डिसेंबर उजाडला की लागते थंडीची चाहूल, पाना फुलांना पडते दवांची गुलाबी भूल, डिसेंबर उजाडला की लागते थंडीची चाहूल, पाना फुलांना पडते दवांची गुलाबी भूल, दवांची गुलाबी भूल। आणि मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की घुंगावणाऱ्या वाऱ्याने कुंतलाला छेडले होते, आरस पाणी सौंदर्याचे राज आज उलगडले होते, घुंगावणाऱ्या वाऱ्याने कुंतलाला छेडले होते, आरस पाणी सौंदर्याचे राज उलगडले होते। किती सावरशील खट्याळ त्या बटांना, किती सावरशील खट्याळ त्या बटांना, नजरेत कित्येक अबोल भाव दडले होते, किती सावरशील खट्याळ त्या भटांना, नजरेत कित्येक अबोल भाव दडले होते, अरक्त गुलाबी गाल अन नशीले ओठ, अरक्त गुलाबी गाल अन नशीले ओठ, सप्त रंगी लावण्य नकशिकांत खुलले होते, अरक्त गुलाबी गाल अन नशीले ओठ, सप्त रंगी लावण्य नकशिकांत खुलले होते, पहिल्या भेटीची ती आठवण सोबत घेऊन, पहिल्या भेटीची ती आठवण सोबत घेऊन, हसताना तू चेहऱ्यावर गारव्यात गुलाब फुलले होते, पहिल्या भेटीची ती आठवण सोबत घेऊन, हसताना तू चेहऱ्यावर गारव्यात गुलाब फुलले होते। मी शेवटी असं लिहिलंय की अल्लड नखरे अवखळ तुझ्या या अदाग, अल्लड नखरे अवखळ तुझ्या या अदाग, वेडे मन माझे तिळावर तुझ्या ग भुलले होते, वेडे मन माझे तिळावर तुझ्या ग भुलले होते, तिळावर तुझ्या ग भुलले होते। तर ही माझी एक रचना होती श्रोते हो, आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये प्रिया डाखोडे मॅडम लिहित आहेत प्रियदर्शिका या नावाने यवतमाळ येथून। प्रिया डाखोडे मॅडम यांनी प्रियदर्शिका या नावाने यवतमाळ येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की हा धुंद गारवा सख्या गुलाबी थंडी घेऊन आला, हा धुंद गारवा सख्या गुलाबी थंडी घेऊन आला, उब मिळता प्रेमाची प्रेमगीत गाऊ लागला। वाह, हा धुंद गारवा सख्या गुलाबी थंडी घेऊन आला, उब मिळता प्रेमाची प्रेमगीत गाऊ लागला, प्रेमाच्या वाटेवर नकळत पाऊल थबकत हळुवार, प्रेमाच्या वाटेवर नकळत पाऊल थबकत हळुवार, येतो विरहाच्या आठवणीत हा धुंद गारवा अलवार, प्रेमाच्या वाटेवर नकळत पाऊल थबकत हळुवार, येतो विरहाच्या आठवणीत हा धुंद गारवा अलवार, हा धुंद गारवा अलवार, हा धुंद गारवा अलवार। वाह, तर धुंद गारवा हा गुलाबी थंडी घेऊन आला, आणि प्रेमाची ऊब मिळाल्यानंतर तो प्रेमगीत गाऊ लागला। अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो, आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौक्रांती साईनाथ उपरे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई जिल्हा बीड येथून। सौक्रांती साईनाथ उपरे मॅडम यांनी अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय की सांजवेळी हवेतया हा धुंदगार वापसरला। सांजवेळी हवेतया हा धुंदगार वापसरला, अंगावरी येई शहारा स्पर्शून जाई माझ्या तनाला। अंगावरी येई शहारा स्पर्शून जाई माझ्या तनाला, मोगऱ्याच्या सुगंधात मन होते हे बावरे। वाह, मोगऱ्याच्या सुगंधात मन होते हे बावरे। छेडतो हा धुंदगारवा, छेडतो हा धुंदगारवा, मनी आठवण सख्या तुझी रे, मनी आठवण सख्या तुझी रे, मनी आठवण सख्या तुझी रे। वाह, तर सांज वेळी हवेमध्ये पसरलेला धुंदाचा गारवा आणि त्या गारव्यामुळे अंगावर आलेला शहारा जो तनाला स्पर्शून जातो। मोगऱ्याच्या सुगंधामध्ये बावरलेलं मन आणि जेव्हा हा धुंद गारवा त्या मनाला छेडतो तेव्हा सख्या तुझी आठवण येते, असे अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सचिन कमल गणपतराव मुळेसर लिहित आहेत परभणी येथून। सचिन कमल गणपतराव मुळेसरांनी परभणी येथून लिहिलंय, सर लिहित आहेत की पहाटे पहाटे झोंबतो मला हा धुंद गारवा, पहाटे पहाटे झोंबतो मला हा धुंद गारवा, शब्द अविना प्रेमाचा अर्थ तुला कळावा। क्या बात आहे, पहाटे पहाटे झोंबतो मला हा धुंद गारवा, शब्द अविना प्रेमाचा अर्थ तुला कळावा, तुझ्या मिठीची ऊब मिळावी सखे मला, तुझ्या मिठीची ऊब मिळावी सखे मला, दूर होई धुंद गारवा, कळेल का सखे तुला, दूर होई धुंद गारवा, कळेल का सखे तुला, कळेल का सखे तुला, कळेल का सखे तुला। क्या बात आहे खरंच, की पहाटे झोंबणारा धुंद गारवा आणि शब्दा विना प्रेमाचा अर्थ तुला कळावा, कारण प्रेमाचे भाव हे डोळ्यामध्ये सुद्धा वाचता येतात, प्रेमाचे भाव हे कृतीतून सुद्धा पाहता येतात, प्रेमाचे भाव जे अबोल सुद्धा असू शकतात, तर ते भाव ओळखता आले पाहिजे, ते भाव कळले पाहिजे। खूप अप्रतिम सुंदर भाव सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई येथून। सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाजोगाई येथून लिहिलंय, हा धुंद गारवा लेखणीला हवा, हा धुंद गारवा लेखणीला हवा, पाखरांचा थवा शिस्तीत हा नवा, हा धुंद गारवा लेखणीला हवा, पाखरांचा थवा शिस्तीत हा नवा, संगिनी भेटाया आतुरला जीव, संगिनी भेटाया आतुरला जीव, खग गेला नभी उडण्या संगती, खग गेला नभी उडण्या संगती, उडण्या संगती। वा, तर हा धुंद गारवा लेखणीला हवाय, खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या कवितेमध्ये होतं। पुढच्या एका कवितेमध्ये सौ वैजयंती विकास गहुकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून। सौ वैजयंती विकास गहुकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय की हा धुंद गारवा दरवळला स्पंदनात, हा धुंद गारवा दरवळला स्पंदनात, तुझ्या आठवणीचा पारवा भिनभिनला माझ्या हृदयात, तुझ्या आठवणीचा पारवा भिनभिनला माझ्या हृदयात, हा धुंद गारवा गोड स्वप्नात घेऊन जातो, हा धुंद गारवा गोड स्वप्नात घेऊन जातो, सूर्याची पहिली किरण हळूच त्यातून जागवतो, सूर्याची पहिली किरण हळूच त्यातून जागवते, हळूच त्यातून जागवते। अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये होते की स्पंदनात दरवळलेला धुंद गारवा मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता, जो आठवणीतला तुझ्या आठवणीतला पारवा हा माझ्या हृदयामध्ये भिनभिनला, असं शब्दांकन करून मॅडमनी पुढे असं लिहिलंय की हा धुंद गारवा गोड स्वप्नात घेऊन जातो, सूर्याची पहिली किरण हळूच त्यातून जागवते, सूर्याची पहिली किरण हळूच त्यातून जागवते। तर अप्रतिम सुंदर असा हा धुंद गारवा मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता। पुढच्या एका कवितेमध्ये अतुल कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिले, अतुल कमलाकर दिवाकर सर पुणे येथून लिहित आहेत की भ्रमर होतो दंग शोधता फुलातील मकरंद। वाह, भ्रमर होतो दंग शोधता फुलातील मकरंद, तद्वत धुंदीत जगतो प्रेमी जीव स्वच्छंद, तद्वत धुंदीत जगतो प्रेमी जीव स्वच्छंद, प्रेमात बुडून जाणे हा प्रेमी जीवांचा छंद, प्रेमात बुडून जाणे हा प्रेमी जीवांचा छंद, ना ऊन ना पाऊस, ना ऊन ना पाऊस त्यांना गारवा करतो धुंद, त्यांना गारवा करतो धुंद। तर पहिल्या चारवळीमध्ये भ्रमराची उपमा देऊन सरांनी लिहिलंय की भ्रमर होतो दंग शोधता फुलातील मकरंद, तद्वत धुंदीत जगतो प्रेमी जीव स्वच्छंद। आणि नंतर सरांनी लिहिलंय की हा गारवा या प्रेमी जीवांना धुंद करतो। खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। पुढच्या एका कवितेमध्ये मृणालिनी बनगे मॅडम लिहित आहेत पुणेतून। मृणालिनी बनगे मॅडम यांनी पुणेतून लिहिलंय की धुके पांघरुणी धरा स्वप्नात रमली, दवबिंदूंच्या मोत्यांनी झाडे सजली। क्या बात आहे, धुके पांघरुणी धरा स्वप्नात रमली, दवबिंदूंच्या मोत्यांनी झाडे सजली, अशा धुंद वेळी वेळ लावितो जीवा, हा हवा हवासा हा धुंद गारवा, अशा धुंद वेळी वेळ लावितो जीवा, हा हवा हवासा हा धुंद गारवा, हवा ही गुलाबी स्वप्न देऊन गेली, हवा ही गुलाबी स्वप्न देऊन गेली, हात हाती घेऊन थंड हवेत रमली, हात हाती घेऊन थंड हवेत रमली, शेकोटीच्या उबाऱ्याची गंमत न्यारी, शेकोटीच्या उबाऱ्याची गंमत न्यारी, कोपऱ्यात चहावाला वाट पाही तुमची, कोपऱ्यात चहावाला वाट पाही तुमची, वाट पाही तुमची। तर जे वातावरण असतं की धुकं पांघरून धरासुद्धा स्वप्नामध्ये रमते, दवबिंदूंच्या मोत्यांनी जेव्हा झाडे सजतात, अशा धुंदवेळी हा धुंदगारवा जणू जीवाला वेळ लावतो, असं शब्दांकन करून मॅडमनी या थंड गारव्यामधल्या ज्या अप्रतिम सुंदर आणि अविस्मरणीय अशा आठवणी आहेत, जी आठवण म्हणजे शेकोटी, जी आठवण म्हणजे पहाटे चहा घेणं, तर त्या सर्व आठवणीसुद्धा या अप्रतिम रचनेमध्ये शब्दबद्ध केलेल्या आहेत। पुढच्या एका कवितेमध्ये दत्ता मोरजकर सरांनी किशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले। दत्ता मोरजकर किशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून सर लिहित आहेत। सरांनी लिहिलंय की हा धुंद गारवा आणि चंद्र तारे येते, वा हा धुंद गारवा आणि चंद्र तारे येते, फुले आणखी हवी हवीशी, हा धुंद गारवा आणि चंद्र तारे ते फुले आणखी हवी हवीशी, हुरहुरणाऱ्या मनात माझ्या, हुरहुरणाऱ्या मनात माझ्या, नवी स्वप्न का पेरून जाशी, नवी स्वप्न का पेरून जाशी, धुंद गारवा चंद्र तारे फुले आणखी हवी हवीशी, आणि हुरहुरणाऱ्या मनामध्ये नवी स्वप्न का पेरून जाती, असा हा गारवा। आणि त्या गारव्याबद्दलचे अप्रतिम आणि सुंदर असे भाव सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होते। पुढच्या एका रचनेमध्ये अपूर्वा अजय पत्तेवार मॅडम लिहित आहेत नाशिक येथून। अपूर्वा अजय पत्तेवार मॅडम यांनी नाशिक येथून लिहिलंय की बदलला काळ बदलला ऋतू, कुठे हरवले ते आकाश त्या झाडी, बदलला काळ बदलला ऋतू, कुठे हरवले ते आकाश त्या झाडी, पावसाळ्यानंतर आला हिवाळा, कुठे हरवले ते तळे ती हिरवळ, पावसाळ्यानंतर आला हिवाळा, कुठे हरवले ते तळे ती हिरवळ, लक्ष दिव्यांच्या प्रकाशात लखलकाटात उजळून निघाल्या बर्फाच्या राशी, वाह, लक्ष दिव्यांच्या प्रकाशात लखलकाटात उजळून निघाल्या बर्फांच्या राशी, ती लोभस सांज वेळ, ती लोभस सांज वेळ तेजोमयी निशा, ती लोभस सांज वेळ तेजोमयी निशा, ती थंड हवा तो धुंद गारवा, ती थंड हवा तो धुंद गारवा, तो धुंद गारवा, बदलला काळ बदलला ऋतू, कुठे हरवले ते आकाश त्या झाडी, वाह वाह, तर ती लोभस सांज वेळ आणि तेजोमयी निशा, ती थंड हवा तो धुंद गारवा, खूप अप्रतिम सुंदर असे भाव गारव्याच्या अनुषंगाने मॅडमनी या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते श्रोते हो। आणि या सुंदर अप्रतिम अशा रचनेनंतर पुढच्या एका चारोळीमध्ये सोनाली सुपेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून। सोनाली सुपेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय की या गुलाबी थंडीत तुझी साथही मस्त, या गुलाबी थंडीत तुझी साथही मस्त, घेणा मज कुशीत ह्या धुंद गारव्यात, घेणा मज कुशीत या धुंद गारव्यात, घेणा मज कुशीत या धुंद गारव्यात, आणि कुशी ही दरवेळी वासने तुटी नसते, कुशी ही आधाराची असू शकते, कुशी ही प्रेमाची असू शकते, कुशी ही मायेची ओप देणारी सुद्धा असू शकते। श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर।

0: बोल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो, खुश रहो खुशियां बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आणि श्रोते हो, मी माझ्या एका चारोळी मध्ये लिहिलंय की श्रृंगाराची उदाहरण भरती गर्द काळोख्या रात्रीला, श्रृंगाराची उदाहरण भरती गर्द काळोख्या रात्रीला, कडाक्याच्या गोठवणाऱ्या थंडीत पान फुलं भिलगली धरित्रीला, श्रृंगाराची उधान भरती गर्द काळोख्या रात्रीला, कडाक्याच्या गोठवणाऱ्या थंडीत पान फुलं बिलगली धरित्रीला, पान फुलं बिलगली धरित्रीला। तर ही माझी एक चारोळी होती आणि मी माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलंय की थंडीत गोठलेल्या गंधाळलेल्या पहाटे, थंडीत गोठलेल्या गंधाळलेल्या पहाटे मंद वाऱ्याची झुळूक स्पर्शून गेली, थंड गोठलेल्या गंधाळलेल्या पहाटे मंद वाऱ्याची झुळूक स्पर्शून गेली, गवाक्षातून एक किरण डोकावला, गवाक्षातून डोकावला एक किरण, गवाक्षातून डोकावला एक किरण, नीती मला आणखी घट्ट बिलगुन गेली, नीती मला आणखी घट्ट बिलगुन गेली, बिलगुन गेली। तर या माझ्या दोन चारोळ्या होत्या श्रोते हो। आजच्या शोमधल्या पुढच्या रचनांकडे वळूया, ज्यामध्ये छाया हरिभाऊ राडे मॅडम लिहित आहेत वर्धा येथून। छाया हरिभाऊ राडे मॅडम यांनी वर्धा येथून लिहिलंय की कसा हा धुंद गारवा मज स्पर्शुनी जातो या, कसा हा धुंद गारवा मज स्पर्शुनी जातो या, खोडकरपणे मज हा लढिवाळ छेडतो या, खोडकरपणे मज हा लढिवाळ छेडतो या, वेल्हाळत बागडत मधमस्त का होतो या, वेल्हाळत बागडत मधमस्त का होतो या, गुड गुपित प्रेमाचे काणी सांगून जातो या, गुड गुड गुपित प्रेमाचे काणी सांगून जातो या। वाह, तर हा धुंद गारवा ज्याचा स्पर्श होता असं वाटतं की तो खोडकळपणे लढिवाळपणे छेडतो। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये कुमारी संगीता दिगंबर कासले मॅडम SK या नावाने मॅडम लिहितात ठाणे वेस्ट येथून। कुमारी संगीता दिगंबर कासले मॅडम यांनी SK या नावाने ठाणे वेस्ट येथून लिहिलंय की हा धुंद गारवा छेडे तो पारवा मनातल्या ओलसर भावनांना कारवा, हा धुंद गारवा छेडे तो पारवा मनातल्या ओलसर भावनांना कारवा, थंड वाऱ्याच्या कुशीत स्वप्न अलगद गुंतती। वाह, थंड वाऱ्याच्या कुशीत स्वप्न अलगद गुंतती, शब्द न उमटता ओठांवर अर्थांची पालवी फुटती, शब्द न उमटता ओठांवर अर्थांची पालवी फुटती, अर्थांची पालवी फुटती। वाह वाह, तर थंड वाऱ्याच्या कुशीमध्ये गुंतलेली अलगद स्वप्न आणि ओठांवर शब्द न उमटता अर्थांची फुटलेली पालवी, खूप अप्रतिमरित्या मॅडमनी त्यांच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेली होती। पुढच्या एका रचनेमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून। ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय, धुंद हा गारवा शिशिरातील हुडहुडी पसरली आस म्हणतात, धुंद हा गारवा या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की शिशिरातील हुडहुडी पसरली आस म्हणतात, बोचरी गुलाबी थंडी शहारले तन लपटले शाली, बोचरी गुलाबी थंडी शहारले तन लपटले शालीत, धुंद हा गारवा करतो प्रसन्न मन, धुंद हा गारवा करतो प्रसन्न मन, पहाट वेळी पडलेले दव भासते मोत्या समान, पहाट वेळी पडलेले दव भासते मोत्या समान, भासते मोत्या समान। तर शिशिरातली हुडहुडी जी आसमंतामध्ये पसरते, जी पोचरी गुलाबी थंडी घेऊन येते, अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका रचनेमध्ये चंद्रभूषण किल्लेदार सरांनी अमरावती येथून लिहिलंय, चंद्रभूषण किल्लेदार सर लिहित आहेत अमरावती येथून, पौष मास किती थंडीची लाट धुके आणि दव यांचा कहर खास क्या बात आहे, पौष मास किती थंडीची लाट धुके आणि दव यांचा कहर खास, आम्ही सुरक्षित आपल्या घरात गरम कपडे स्वेटर ब्लँकेटची सुरक्षा खास, आम्ही सुरक्षित आपल्या घरात गरम कपडे स्वेटर ब्लँकेटची सुरक्षा खास, ग्रामीण लोक सेकोटीने करीतो या थंडीचा प्रतिकार। ग्रामीण लोक सेकोटीने करीतो या थंडीचा प्रतिकार। ऋतुचक्र आपल्या गतीने बदलतो, ऋतुचक्र आपल्या गतीने बदलतो। हा धुंद गारवा खास, हा धुंद गारवा खास, त्या ऋतुचक्र बदलणारा हा गारवा। आणि जसं सरांनी लिहिले की धुकं आणि दव यांचा कहर असतो या थंडीच्या मौसमामध्ये, नाही का? तर या धुंद गारव्याला अप्रतिमरित्या सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या एका चारोळीमध्ये शशी दरेकर सरांनी मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय। शशी दरेकर सर लिहित आहेत मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथून की निवडणुकीच्या धुंद गारव्याने उमेदवारांना बोचरी थंडी जाणवत आहे। निवडणुकीच्या धुंद गारव्याने उमेदवारांना बोचरी थंडी जाणवत आहे। 21 निकालानंतर खरोखरच त्यांच्या केलेल्या कामाची पोचपावती मिळणार आहे। 21 निकालानंतर खरोखरच त्यांच्या केलेल्या कामाची पोचपावती मिळणार आहे। तर खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती की निवडणुकीच्या धुंद गारवा आहे आणि उमेदवारांना जाणवणारी बोचरी थंडी सरांनी शब्दबद्ध केलेली होती। पुढच्या एका कवितेमध्ये सदानंद राजूबाई सीताराम पाटील सर लिहित आहेत पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून। सदानंद राजूबाई सीताराम पाटील सरांनी पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिलंय, हा धुंद गारवा हा मंदसा वारा, हा धुंद गारवा हा मंदसा वारा, तुझ्या संग सखे फुलतो मनीमोर पिसारा, तुझ्या संग सखे फुलतो मनीमोर पिसारा, वाऱ्याच्या झुळकीने बटेच्या सलगीने, वाह, वाऱ्याच्या झुळकीने बटेच्या सलगीने, डुलतो ग राणी माझ्या मणीचा पारवा, डुलतो ग राणी माझ्या मणीचा पारवा, हा धुंदवारा हा मंदसा वारा, हा धुंदवारा हा मंदसा वारा, हा मंदसा वारा, वाह। तर तुझ्या संगे फुलतो मणी मोर पिसारा आणि वाऱ्याच्या झुळकीने बटेच्या सलगीने डुलतो ग राणी माझ्या मणीचा पारवा। तर तिच्या बटेच्या सलगीने डुलणारा मणीचा पारवा या धुंद गारव्यामधला पारवा सरांनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता। पुढच्या एका कवितेमध्ये हर्षा भुरे मॅडम लिहित आहेत भंडारा येथून। हर्षा भुरे मॅडम यांनी भंडारा येथून लिहिले, प्रेमरंगी हा धुंद गारवा अबोल प्रीतीचा लावी लळा, वाह, प्रेमरंगी हा धुंद गारवा अबोल प्रीतीचा लावी लळा, मोरपंखी स्वप्नांच्या झुल्यात फुलवी मनोहर सोहळा, वाह वाह, मोरपंखी स्वप्नांच्या झुल्यात फुलवी मनोहर सोहळा, सुखदतेचा देत विसावा, सुखदतेचा देत विसावा, मनात उडवितो पारवा उधळीत सप्तरंग नवे, वेड लावी हा धुंद गारवा सुखदतेचा देत विसावा, मनात उडवितो पारवा उधळीत सप्तरंग नवे, वेड लावी हा धुंद गारवा, वेड लावी हा धुंद गारवा, धुंद गारवा, प्रेमरंगी हा धुंद गारवा अबोल प्रीतीचा लावी लळा। तर अबोल प्रीतीचा लळा लावणारा हा धुंद गारवा मॅडमच्या या रचनेमध्ये अप्रतिमरित्या शब्दबद्ध झालेला होता। आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौविद्या चव्हाण माने मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून। सौविद्या चव्हाण माने मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिलंय की प्रेम ऋतू बहरला नभीचंद्र उगवला, मणी गंध पसरला स्पर्श तुझा जाणवला, वाह, प्रेम ऋतू बहरला नभीचंद्र उगवला, मणी गंध पसरला स्पर्श तुझा जाणवला, मनाला वेड लावती हा धुंद हा गारवा, मनाला वेड लावती धुंद हा गारवा, स्पर्श तुझा जणू स्वप्नांचा ओलावा, स्पर्श तुझा जणू स्वप्नांचा ओलावा, स्वप्नांचा ओलावा, वाह। तर बहरलेल्या प्रेम ऋतूमध्ये उगवलेला नभातला चंद्र आणि मनामध्ये पसरलेला गंध आणि त्याच वेळी जाणवलेला तुझा स्पर्श, खूप हळव्या भावना अप्रतिमरित्या मॅडमनी या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेल्या होत्या। पुढच्या एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये मेहमूदा शेख मॅडम लिहित आहेत गुलपरी या नावाने श्री क्षेत्र देहूगाव पुणे येथून। मेहमूदा शेख मॅडम यांनी गुलपरी या नावाने लिहिलंय श्री क्षेत्र देहूगाव पुणे येथून की बांधून ठेव सखये या धुंद गारव्याला, बिलगुन घे जराशे प्रेमात चांदव्याला, बांधून ठेव सखये या धुंदगार व्याला बिलगुन घे जरासे प्रेमात चांद व्याला प्रेमांगणी बहरल्या बेधुंद तारकापण का लाजतात साऱ्या पाहून या नभाला। प्रेमांगणी बहरल्या बेधुंद तारका पण का लाजतात साऱ्या पाहून या नभाला। कसलीच शांतता ही आता मनास नाही, कसलीच शांतता आता मनास नाही, लाटा उगाच हसल्या पाहून सागराला। क्या बात क्या बात, कसलीच शांतता आता मनास नाही, लाटा उगाच हसल्या पाहून सागराला। तू रोज रोज येते स्वप्नात सारखी का, तू रोज रोज येते स्वप्नात सारखी का, होतात वेदना मग दुःखात काळ झाला, होतात वेदना मग दुःखात काळ झाला, होतात वेदना मग दुःखात काळ झाला, दुःखात काळ झाला। क्या बात आहे क्या बात आहे खरंच, की बांधून ठेव सकये या धुंद गारव्याला, बिलखून घे जरासे प्रेमात चांदव्याला। अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं की कसलीच शांतता ही आता मनास नाही, लाटा उगाच हसल्या पाहून सागराला। खूप अप्रतिम अशा या ओळी होत्या श्रोते हो। आणि याबरोबरच पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेकडे वळूया, ज्यामध्ये नीता देठे मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून। नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय धुंद गारवा प्रीत स्पर्श या शीर्षकाखाली, की मनाला गोड वाटतो हा धुंद गारवा, मनाला गोड वाटतो हा धुंद गारवा, त्यात थंडी गुलाबी वारा छेडतो मारवा, त्यात थंडी गुलाबी वारा छेडतो मारवा, ओढही लागे तुझी भास हा नवा नवा, ओढही लागे तुझी भास हा नवा नवा, त्यात हा प्रीत स्पर्श, त्यात हा प्रीत स्पर्श वाटतो हवा हवा, वाटतो हवा हवा, त्यात हा प्रीत स्पर्श वाटतो हवा हवा। वाह वाह, तर गुलाबी थंडीमध्ये वाऱ्याने छेडलेला मारवा, तुझी लागलेली ओढ नवा नवा भास, आणि त्यात हवा हवासा वाटणारा प्रीत स्पर्श। मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता। पुढच्या एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये विद्या झिंजाडे मॅडम लिहित आहेत नवी मुंबई नेरुळ येथून। विद्या झिंजाडे मॅडम यांनी नवी मुंबई नेरुळ येथून लिहिलंय की हा धुंद गारवा आणि आठवणींचा पहारा, हा धुंद गारवा आणि आठवणींचा पहारा, शब्द थरथरतात, शब्द थरथरतात, थंड झालेला श्वास सारा। वाह, हा धुंद गारवा आणि आठवणींचा पहारा, शब्द थरथरतात, थंड झालेला श्वास सारा। जरी तू दूर असलास तरी जाणवते साथ, जरी तू दूर असलास तरी जाणवते साथ, या गार शांततेत ही असत, जरी तू दूर असलास तरी जाणवते साथ, या गार शांततेत ही असत, तुझच नाव मना मानत, तुझच नाव मानत। वाह, तर धुंद गारव्यामध्ये असलेला आठवणींचा पहारा आणि थरथरलेले शब्द, ज्यात थंड झालेला श्वास सारा। खूप गहिर असं शब्दांकन या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं श्रोते हो। दत्त कुलकर्णी सरांनी हडपसर पुणे येथून लिहिलंय, सोमदत्त कुलकर्णी सर लिहित आहेत हडपसर पुणे येथून, की आला थंडीचा मास गडे शेको की पेटू, आसपास रहास की क्षण धुंदीत घालू। वाह, आला थंडीचा मास गडे शेकोटी पेटू, आसपास रहास की क्षण धुंदीत घालू, गार गार हा पवन झोंबतो माझ्या अंगाला, गार गार हा पवन झोंबतो माझ्या अंगाला, धुंद हा गार वाचळतो नाही चित्त थाऱ्याला, गार गार हा पवन झोंबतो अंगाला, धुंद हा गार वाचळतो नाही चित्त थाऱ्याला, नाही चित्त थाऱ्याला। वा, तर तू आसपास राहा, आपण क्षण धुंदीत घालवूया, कारण थंडीचा मास आहे आणि शेकोटी सुद्धा पेटूया, खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांनी वर्षाश्री या नावाने लिहिलंय। सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत वर्षाश्री या नावाने नागपूर येथून। मॅडमनी लिहिलंय की वाट बघतोय तुझी प्रेमात ठेवून आस, वाट बघतोय तुझी प्रेमात ठेवून आस, धुंदी आहे प्रेमाची तू माझ्यासाठी खास। वाह, वाट बघतोय तुझी प्रेमात ठेवून आस, धुंदी आहे प्रेमाची तू माझ्यासाठी खास। प्रेमाचा हा गारवा मला धुंदीत ठेवतो, प्रेमाचा हा गारवा मला धुंदीत ठेवतो, जगून सुखद क्षण प्रेम बंधनात रमतो, जगून सुखद क्षण प्रेम बंधनात रमतो, प्रेम बंधनात रमतो। वाह, तर प्रेम बंधनात रमणारा, सुखद क्षण जगवणारा असा हा गारवा। आणि श्रोते हो, गारवा या अनुषंगाच्या अनुषंगानं, आपण या शब्दाच्या अनुषंगानं आपण आपल्या आजच्या शोमध्ये बोललो। आणि श्रोते हो, आपण पाहिलं असेल की जेव्हा आपण एखादा शब्द देतो तर सर्वांना एक नम्र विनंती आहे की जेव्हा आपण एखादा शब्द देतो तर त्या पोस्टरमधील नियमानुसार आपली रचना पाठवावी आणि कृपया आपण कॉल करू नये अशी सुद्धा विनंती आहे। सर्व माहिती ही ग्रुपला पोस्ट होते आणि पाहना बघता बघता तुमच्या सुंदर सुंदर रचना सादर करता करता शोची वेळ समाप्त होते। त्यामुळं मला म्हणजे अर्ज कायला असला, आजच्या शोपुरती तुमची रजा घ्यावी लागणार आहे। हो, पण मी तुम्हाला भेटायला पुन्हा येईन पुढच्या रविवारी, जे याच विषयाच्या अनुषंगानं उर्वरित रचना आहेत त्या आपण पुढच्या रविवारी सादर करणार आहोत। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा, अर्ज कैलास।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुलुटा.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने।
1: नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे कला, म्हणजेच इंग्रजी भाषेत ज्याला आर्ट असे आपण म्हणतो। आपण आपल्या मागच्या काही भागांमध्ये रांगोळी कला, शिल्पकला आणि मातीकला म्हणजेच कुंभार कामाबद्दल जास्तीत जास्त माहिती घेतलेली आहे। पण मग मंडळी, कला म्हणजे नेमके आहे तरी काय आणि त्यांचे प्रकार तरी किती आहेत? ह्या प्रश्नांचा धांडोळा आपण आजच्या ह्या आपल्या सदरात रंगनवेच्या नव्या भागात घेणार आहोत। मित्रांनो, कला ही विविध गोष्टींतून आपणास दिसून येत असते। ही कला जोपासण्याचे व तिचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे काम सर्व मानवजातीस करावे लागते। कला हा शब्द कल या धातूपासून तयार झाला आहे। मानवी कलेचे अनेक उपयोग देखील आहेत, त्यामुळेच मानवी संस्कृती अबाधित राहिलेली आहे। एखाद्या कलाकारास त्याचे विचार जगासमोर आणावयाचे असतील तर ते कलेच्या विविध माध्यमातून आणता येतात। कला म्हणजे असा आविष्कार आहे ज्याचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवता येतो। एखादी कला अवगत असल्यास त्या कलाकारास लोकप्रियता देखील मिळते आणि म्हणूनच प्रत्येकाने आपल्यात असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेऊन तो जोपासला पाहिजे। कारण मंडळी, विधात्याने प्रत्येक मनुष्याला काही ना काही गुण दिलेलेच आहेत। या गुणांचा शोध लागला की मग मनुष्याचा कलाकार बनण्यास प्रवास सुरू होतो आणि मग हीच कला मानवी जीवनाला सत्यम शिवम सुंदरम बनवते। कलेच्या अनेक व्याख्या आहेत बरं का? तर मंडळी, आता आपण कलेचा व्यापक अर्थ किंवा कलेच्या ज्या काही व्याख्या आहेत त्या आपण आता बघूया। समाज मनात कला म्हणजे मनोरंजन, कला म्हणजे सौंदर्य, कला म्हणजे आत्मिक शांती, कला म्हणजे प्रवाह, कला म्हणजे उत्साह उल्हास, कला म्हणजे चमत्कार, कला म्हणजे ईश्वरीय शक्तीचंच साकार रूप जणू, कला म्हणजे मनःपटलावरील सुंदरसे रेखाटन, कला म्हणजे शारीरिक आणि मानसिक कौशल्य, कला म्हणजे रचना, कला ही कौशल्यपूर्ण मानवी कार्य म्हणजेच कला होय, अशी कलेची संज्ञा किंवा व्याख्या आहे। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही, कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही। नमस्कार मित्रांनो, मी आहे मंगेश।
1: कन्हैया सखा खेळतो राधा सखीला कसा कसा कसा असा।
2: नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे कला म्हणजेच आर्ट। विश्रांतीपूर्वी आपण जाणून घेतलंय की कला म्हणजे नेमके काय। कला म्हणजे ऊर्जा, कला म्हणजे अंतःचेतना, कला म्हणजे विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी, हे आपल्याला कळलेलेच आहे। तर मित्रांनो, ही कला त्या कलाकाराला आत्मानंद तर देतेच, पण त्याच्या चरितार्थाचे आणि अर्थार्जनाचे साधनही बनते। कला मग ती कोणती का असेना, कला ही एक असे कौशल्य आहे जे त्या कलाकाराची ओळख बनून राहते। पण रसिक हो, तुम्हाला माहीत आहे का की नेमक्या किती आणि कोणत्या प्रकारच्या कला आहेत हो? यात मुख्य कला कोणत्या आणि त्याचे उपप्रकार कोणते? सर्वसाधारणपणे आपण एवढंच जाणतो की चित्रकला, शिल्पकला, रांगोळी कला, अभिनय कला, नाट्यकला, परंतु ह्या कलांव्यतिरिक्तही अनेक कला आहेत ज्या आपल्याला माहीत नाही आहेत। त्याच्याबद्दल आज आपण थोडीशी माहिती घेऊया। तर लक्षपूर्वक ऐका हा, सुरू करूया आपण। तर कलेचे विभाग आहेत ते मुख्य विभाग आहेत 10 आणि त्याचेही उपविभाग आहेत। तर आधी आपण मुख्य विभाग कोणते हे बघूया। कलेचे विभाग: दृश्यकला, प्रायोगिक कला, हस्तकला, लोककला, लेखन कला, व्यवसाय कला, आंगिक कला, बौद्धिक कला, संरक्षण कला आणि युद्धकला, असे कलेचे 10 विभाग आहेत। आता आपण कलेचे जे उपविभाग आहेत त्याच्याबद्दल माहिती घेऊया। पहिले आपण बघितलेलेच आहे दृश्यकला, जी दिसणारी कला आहे। त्यात आहे चित्रकला, रांगोळी, मेहंदी, गोंदण, व्यंगचित्र, कोलाज, शिल्पकला, भरतकाम, वस्त्रबाहुली, कत्रण कला। आता आपण दुसरे बघूया प्रयोग कला। यात अभिनय, सूत्रसंचालन, वक्तृत्व, कथाकथन, मुलाखत, गीतगायन आणि नृत्य, असे त्याचे उपप्रकार येतात। आता आपण बघूया नृत्याचेही काय काय प्रकार आहेत ते। भारतात कुचीपुडी, बिहू, कथक, मोहिनीअट्टम, कथकली, भरतनाट्यम, भांगडा, मणिपुरी, गरबा, घुमर, यक्षगान, गढवाली, जाऊ, तांडव, लावणी आणि हिपहॉप हे प्रकार आहेत। आता आपण तिसऱ्या विभागाकडे वळूया। त्याचं नाव आहे हस्तकला। हस्तकला म्हणजे हाताने करण्यात येणारी कला। यात सुतार, कुंभार, सोनार, विणकाम, केशभूषा, वेशभूषा, चांभार, रंगभूषा आणि मेण कलाकृती इत्यादी येतात। पुढचे आहे ते लोककला। तमाशा, गोंधळ, कीर्तन, भजन, दशावतार, जादूगार, कठपुतली, लेझिम आणि वासुदेव इत्यादी येतात यात। पुढचे आहे लेखन कला। यात भारुड, पोवाडा, कव्वाली, कथा, दैनंदिनी, बखर, गझल, प्रवासवर्णन, गवळण, दीर्घकाव्य, शब्दसंपदा, व्याकरण, निबंध, समीक्षा, बातमी, पत्र, काव्य, शायरी आणि विडंबन, असे प्रकार येतात। आता आपण बघूया व्यवसाय कला। कोणते कोणते व्यवसाय करता येतात? आहार विज्ञान, गृहविज्ञान, डेअरी तंत्रज्ञान, कृषी विज्ञान, बांधणी, यात बांधणी म्हणजेच पॅकेजिंग, यात जहाज आणि विमान बांधणी येते, पशुसंवर्धन, पक्षीपालन, शेती, खत निर्मिती, गुंफण कला, पोलीस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, व्यापार इत्यादी यात व्यवसाय कलेमध्ये येतात। तर मंडळी, कशी वाटतीये तुम्हाला माहिती? आवडतीये ना? आता ह्याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार। चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो। चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो। ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते। मी

0: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. विश्रांतीपूर्वी आपण बघितलेलेच आहे की कोणते कोणते कलेचे विभाग आहेत आणि त्याचे उपविभाग कोणते हे आपण आता बघत आहोत. तर पुढचं आहे आंगिक कला. ह्यालाच आपण एखाद्या विषयात एखाद्या व्यक्तीने तज्ज्ञ असणे त्याला आंगिक कला असे म्हटले जाते. तर यात आहे पहिले वासतज्ज्ञ, श्वासतज्ज्ञ, श्रवणतज्ज्ञ, स्पर्शतज्ज्ञ, चवतज्ज्ञ, ओठभाषा अर्थात लिप रीडिंग, शब्दभ्रम, सुंदर अक्षर हस्ताक्षर, दोन्ही हाताने लिहिणे आरसा लिपी, तांदुळावर लिहिणे फास्ट टायपिंग, मुकबोली, आवाज नक्कल, शरीर व डोके मसाज, पुतळा बनणे, शीळ घालणे, भवरा खेळणे, पतंग उडवणे, पोहणे, व्यायाम ज्ञान आणि गिर्यारोहण. आता आपण पुढच्या कलेकडे वळूया. ती आहे बौद्धिक कला. बौद्धिक कला म्हणजे ह्याच्यात बुद्धीचा खूप वापर करावा लागतो. यात पहिले आहे रंगरत्न पारखी, अक्षरतज्ज्ञ, सांकेतिक भाषा, पक्षी बोली, अंताक्षरी, कोडे, षडयंत्र, न पाहता दिशा ठरवणे, फनी गेम्स, सेन्सर, हॅकर, ठग, चोर, कुलूप उघडणे, फॉरेन्सिक तज्ज्ञ, गुन्हेगारी तज्ज्ञ, गुप्तहेर, मर्मतर्क, मंत्र, मोहन, झुंज लावणे, संमोहनशास्त्र, वाचनार्थ, द्युत, बुद्धिबळ, ताश आणि कॅरम. पुढची मुख्य कला आहे संरक्षण कला. यात कुस्ती, मुष्टियुद्ध, कलरी, कराटे, तायक्वांडो, जुजुत्सू, एकिडो, निंजुत्सू, विंग चून, कुंग फू, मुख्य थाई, कराव मागे इत्यादी येतात. आता युद्धकला बघूया आपण. युद्धकलेमध्ये तिरंदाजी, नेमबाजी, तलवारबाजी, लाठीमार, अश्वारोहण, बेचकी, गोफण, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, हातोडा फेक इत्यादी येतात. तर मंडळी, ही झाली आपली मुख्य 10 कलांचे उपविभाग आपण विस्ताराने बघितलेले आहेत. आता आपण पुढच्या माहितीकडे वळूया. ते आहे इतर पण आका अजून ह्याच्या व्यतिरिक्त कला आहेत त्या इतर कलांमध्ये येतात. याचा आहे पहिले आहे कायाकल्प, वादविवाद, पंचांग, वादन, वादनात येतं ताशा, सूरपेटी, हार्मोनियम, बिगुल, गिटार, मृदंग, तबला, सारंगी, तुतारी, वीणा, तंबोरा, सतार, व्हायोलिन, सनई, डमरू, झांज, डफ, मंजिरी, ड्रम, संबळ, पुंगी, जलतरंग, चौघडा, बासरी, बीन, एकतारी, संवादिनी, घटम, चिंकारा, सरगम, वनस्पती वाद्य, तरवाड, करंज. दुसरे आहे बहुभाषिक. बहुभाषिकांमध्ये भारतातील अनेक भाषांचा समावेश होतो, तसेच फॉरेनमधल्या लँग्वेजचा पण समावेश होतो. भारतातील भाषा आहेत मराठी, हिंदी, गुजराती, संस्कृत, कन्नड, उर्दू, तमिळ, तेलुगू, पाली, मल्याळम, पंजाबी, भोजपुरी, मणिपुरी, आसामी, ओरिसा, कश्मीरी, नेपाळी, नागा, सिंधी, छत्तीसगढी, अपभ्रंश प्राकृत, मैथिली, मागधी, ब्राह्मी, ब्रज, शौर्यसेनी. आता आपण फॉरेनच्या भाषा बघूया. यात आहे फारसी, जर्मन, फ्रेंच, रोमन, ग्रीक, लॅटिन, स्पॅनिश, चिनी, व्हिएतनामी, इटालियन, हिब्रू, तिबेटन, अरेबिक, रशियन, अमेरिकन, डॅनिश, आयरिश, कोरियन, थाई, तुर्कीश, सर्बियन, स्वीडिश, मलाला, हंगेरियन, डच, रोमानियन आणि जपानी. तसेच जॉर्जियन, मंगोल, फ्लेमिश, फिनिश, फ्रिजियन, बलुची, बल्गेरियन, सिरियाक, पैशाची, पोलिश, लॅटविनियन इत्यादी भाषांचा समावेश होतो. पुढचे आहे यंत्रनिर्मिती, पाककला, बाग तयार करणे, नियंत्रण, धातुकला, द्रव्य निर्मिती, स्थापत्य, औषध निर्मिती आणि बहुरूपी. मित्रांनो, ही होती कलेबद्दल विस्तृत माहिती. कशी वाटली जरूर कळवा. तर आता आपली ही माहिती याबरोबरच पूर्ण होत आहे. या भागात एवढेच. पुन्हा भेटू रंगनवेच्या नव्या भागात एका नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार, मैं हूं आपका दोस्त राम प्रकाश वर्मा. लेकर आ रहा हूँ कार्यक्रम कहानी जो सवारे जिंदगानी।

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।